0: රීති අබදුවස් රීති.
1: Ladies and gentlemen, you are not ready for this.
2: Direhemmo film ali series bel ma shogreva e hun terina genesteni. Balala sai.
3: Nice job, kid.
4: Thanks. Captain. Big fan of Spider-Man.
3: Yeah, we'll talk about it later.
5: Hey, Indraniya. Vare vepadate unnani.
2: Balala sai film ali series ta kayku mi faharus fahi baddal kollane.
6: Well, good luck with your journey.
2: Balala Sals.
7: Kom haftaagewes budadoh menduru fau deej jahairu, repeat buraasprati doho gere dihai jahairu, adi hukur doho ge mendamu baar jahairu.
2: Balala Sals.
7: Hama ekani nuwadi hai ke megahertz divehi FM.
8: ಫಿಲ್ಮಾ ಮ್ಯೂಸಿಕ್ಗೆ ದುನಿಯ ಫೀನಾಲು ಮ ತಯ್ಯಾರ್ದ
9: ಎಹೆಂಗ ಮವ್ವಾಡಮ ಪೊಪ್ಪೋನ್ ಹೋದ ತಯ್ಯಾರ್ವೆ ದಿವೆ ಎಫ್ಎಂಗೆ ಮುಣಿಪುರಿ ಫಿಲ್ಮ್ಗೆ ದಾಯರಾಗೆ ಹಾಸ್ ಶೋ ಎಮ್ಮೆ ಫಸ್ ಆಹಾರ ಪದಕ
8: ಬಾಕ್ಸ್ ಆಫೀಸ್ಗೆ ಎಮ್ಮೆ ಹಿಟ್ ಫಿಲ್ಮ್ ತಗೋ ಮೌಲು ಮಾತ್
10: ಇರೈ ಮೈರಿಕ ರಕಂ ಬಾಬಾಚೆ ಮಾರ ಕೋಯಿ ರಿಷ್ತಾ ನೀ
9: ಎಮ್ಮೆ ಫಹೋಗೆ ಟ್ರೇಲರ್ ತಕ ಬಲಾಲಂ ಎಮ್ಮೆ ಕಮುದಾನೆ ಸೀರೀಸ್ ತ ಅದಿ ಹಫ್ತಾಗೆ ತರಿ
11: Years, decades, each life, a faded, lesser copy
8: of the... Popcorn theater in Emme Kamuda film toge haasa manzaruta. OST bank handa nattarnuleve lavataka ati befolunge magbool tariya kaayku nuwa diha sikund.
12: Pada kalina saras phone kubbala, mihiri phone.
13: Nikam visnaal bala, waafir vejjan itikam huttala. Ahara miyuna nitchike nubuna.
8: Emme fas, komme haftaayku hukurudu hoge mendur fahu deejja haayru.
9: हम एक मेगाहर्ट्ज दिवे एफएम
14: चंदाई देखा अखा बाजू मा हमरे रखा ई देख करे मनवा तैया धक्का
9: एम फस
15: गांव में इनाम दिहा सब इस गांव में इनाम देने के मैगड़ मकसद की गांव माँ मुझे तमो के लाभ या मनफा टका वकी वकी फरदुन्ना मदनी जमिया तका जमाए तकुन्ना व्यापार इदारा तकुन कुरामा से के तका इफराय तका दिबे रीति नंग बलागने दावलतों मिकां कम हिवर देने के गतों इफराय तकुन कुरामा से के तका होदा कामयाबी के अगुदन कुरूं मैं इनाम नाम हुशेलने हमें कने रसल जमहूरिया के ऑफिसों के फोन हुशेलों apply.presidency.gov.mv me portal me dariko form hoshalam ga muddat hamawani 26 april 30 wa buraswat dhoge mindar pho degade sumnat ninda maulumat hoduma gulani 796 sumen ashen 44 number phone anuta 333 5262 number phone na qaumi inam 26
16: Nuwadiha Ekemme Gahats, Divehi FM.